पूजो सदा हमारे पछा श्री अस्तो जो जू करियो रक्षा राख ले हो मोहे राख नारे साहेब।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे